धने ही ना नतक तक तक धने ही ना नतने ही ना हने तक तक तक धने ही ना हने तक गड़ा न था गिट तत्ता धी दजर कर तक तक धने न कर तक कर दजर कर तक तक धा कत था गिट तत्ता धा दजर कर तक तक धने न कर तक कर तक धा कत था गिट तत्ता धीन न थे कर तक तक धने ही ना न तक तक तक धने ही ना धने ही ना तक तक तक धने ಗೇತ ತಥಾ ಧರ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡೆ ಕಡ